गुरमुख साचे मन पतियाए, गुरमुख अलख लखाए तिस पावे, नानक गुरमुख चोट ना खावे, गुरमुख नाम दान इस नान, गुरमुख लागे सहज ध्यान, गुरमुख पावे दरगह मान, गुरमुख

साची सुरत सुहावनी मन मुख मत फीकी मन तन तेरा तू प्रभु सच तीरथ तुरकी साचे बैसन उठना सच भोजन पाकिया चित सचे वितो सचा साचा रस चाखिया साचे कर साचे रखे गुरबचन सुवाखिया मन मुख को आलस करो साचे उजाड़ी साथा चुगे नित चोगड़ी लग बंद निगाड़ी गुर प्रसादी मुक्त होए साचे निज तारी अनहत लाला बेदिया प्रभ हेत प्यारी बिन साचे जियो जल बलो झूठे वेकारी बाद कारा सब छोड़िया साची

जेवड होर लाहा नाही, नाम मन वसै ना मोसा लाही, नामो नाम सदा सुखदाता, नामो लाहा पाएंदा, बिन नामे सब दुख संसारा, बहु कर्म कमावे वदै विकारा, नाम न सेवे

मस्तक लाए परम पद पावो, जिस प्राप्त सो पावेगा, जिनको कृपा करी सुख दाते, तिन साधु चरण लै हृदय पराते, सगल नाम निधान तिन पाया, अनाद शब्द मन वाजंगा, कीर्तम नाम कथे तेरे जेबा, सत नाम तेरा परा पूर्वला, कहो नानक भगत पै शरणाई, देहो दर

तू होर तू पाए न लभई अब नासे सृष्ट करण दखणे महला पंजवा। जे तू वत्तै अंगणे हब धरत सुहावी होए हिकस कंतै बाहरी मैंडी वात न पुछै कोई।